0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमकां सुमेस्तां मोग असो स्वागत म्हणटा.
1: सांतान्नमायेची फिरगज तट्टाम दबाजायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजीक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. ह्या नाटकांत येवचे सर्व पात्र आनी नांवां केवल काल्पनीक. निज जिवनांत कोणाक कसलेंत संबंद आसचे ना, केवल काल्पनीक. आतां तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. ह्या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा.
2: रे तू एक खंयचो खंयचो मनीस अपग्रेड जाले, तू एक अपग्रेड जावन आय न्ही. अरे अल्बर्टा, हांव एक भयंकर पायलट. हांवें म्हजे 8:30 फ्लायट कोडी वेळतान बोंबय.
3: दर्यांत वेताना तुका वागळी ताटे अंजल बांगडे तरले बरो मेळटले. आका सरकार मेळटा, सर्ग मेळटा की एम कोण मेळटा.
4: वयरशिबाटा सर्ग एम कोण दिसता रे.
2: सर्ग एम कोण सगळी दिसतात, तुझ्या कुटुंबाची पुरा आसली
4: खंय रे.
2: एम कोणांत काय लेवन ये फ्लायट वयताना सर्ग एम कोण पुरा दिसना. थंयसर सोबी सोबीत नखेत्रां दिसतात.
3: वनये आता क्रिसमस लागी येयले न्ही गे, कोणे उमकळात घालत दिसता वय.
4: जाव की पुरा रे.
2: कोण तुका पुरसत आसली?
3: म्हाका पुरसत खंय.
2: आनी कोणी उमकळ येयली थंय आकाशार नखेत्रां?
3: आनी तुवें सांगलें न्ही आतां
2: घरा उमकळींची ती कश्ट जाल्यात. ती आकाशार सुबी सुबीत नखेत्रां कितल्या सुबीत आकाश सुबी सुबीत नखेत्रां ज्युपिटर गॅलेक्सी.
3: ते आमच्या आग्नेलाचे होम स्टे म्हणून गॅलेक्सी
4: तेय दिसता रे.
2: तुमकां ना वय, तुम्ही दोगांय हे मलपे तोट्टम गुज्जर बेट उडे बेंग रे सोड न्हू, तेजे त्या वटेन तुम्ही वसो ना. काल रे अग्नेलाचे गॅलेक्सी होम स्टे म्हणये सुबी सुबीच नखेत्रां दिसतात. ताच्या वयल्यान सुबीत सुर्यो. 6:30 फ्लायट हांव बोंबई तो कोडी येताना सुर्यो सो बुडोवन येताना संद्रे मसो देवन येता. म्हाका पप्पा सोडा असं पप्पा असो रोवताना आमचो रट्टू असो येतलो. पप्पा संद्रे मा भशेन मुगाळ यो उज्या भशेन आसलो सुर्यो. आनी म्हणये त्या आकाशार कितले सोबीत दिसतात म्हणले सोबीत अंतराळ हिलसो आकाश धुवी धुवी धुवी धुवी धुवी धुवी म्हणा.
3: रे तू पायलट की नी प्लेन भितर टॉयलेट क्लीनर.
2: तुका एक म्हजे युनिफॉर्म पळयताना म्हणे कळा नाही साहेबा. रे हांव असा पळय पायलट. सकाळी बुग्गी उठून हांव बैसोर न्हू कोडियल एअरपोर्टाक वेताना म्हजे फ्लायट ताजो क्लीनर बरें करून धुवन मुकले हरशे पुसून बंबई बंबई बंबई बंबई बंबई बंबई बंबई म्हणून भोव मारून नासता. मागीर म्हजो मेन कॅप्टन पायलट येवन फ्लायट स्टार्ट करून दवरता. मागीर इल्ल्या वेळान तो व्हरता. हांवें सकाळीची बेटवणी सांताक्रुझाचे खंड तयार रावचे तो फ्लायट उखलून दिता. मागीर हांव हांगा बंबई म्हणसर शिदा व्हरता. तो स्वामी
3: गेले पळय तो उखलून दिता यो वमत्या घालता. काल्या कायलेर फान पळय गे उखलून देऊन वमत्या घालूक.
2: रे तो मेन पायलट. हांव फ्लायटा कडे वचून सकाळीची पेटोवणी पुरो म्हणून तयार जाता म्हणले पळय. उपरांत तो येता स्टार्ट करून दवरता. मागीर तो टेक ऑफ करता. टेक ऑफ करून एकूच लाख वेत आसताना मागीर फ्लायट मोड क्रूज मोड घालून तो न्हिदता. मागीर हांवें बंबई म्हणसर तशेंच करून फ्लायट घेवन वयचे.
3: रे ते चश्मा घाल्या दिसता रे तुका
2: बरें दिसता. ते फ्लायटाचे ते कॅप्टनची दिया
4: न्ही रे शिबटा इल्ली गोणी कावळ्यांची सुकण्याची इल्ली बीर मोचींत रे पाव. अशें इंपोर आद इटपी सांतेक वेताना त्या रस्त्याल्या पोंडांनी दडाबाडा बायक चोलो न्हू त्या रस्त्याल्या पेट्याक पोंदा घालून म्हाकाय ओम ते गेले रे पाट पेंकट पुरो गेले रे म्हणजे.
2: आनी अशें कर बसचे न्ही घट्ट बसाचे कोणी हे मलपे जावन आदड पयसो मारोग सारको ना. पूण आमचे फ्लायट असो वयलो मारोग आसा पळय एकूच लाख वयता
4: अशें कोण ना दडाबाडा
2: कांय ना. आनी तुका तशी गोणी कावळ्यांची पक्षाची तुका खंत आसा जाल्यार तुवें खंत करची नाका कोणी. हांव आसा पळय सायडीचो हरसो सकल करून करून कावळ्यांक दवडयता.
4: रे ग्लास सकेल करून कावळ्यांक दवडो जानकी तुका एक कॅटी दाखयल्यार जायनाय.
2: पुरसोच आसा हे फाल्यां
4: फाल्यां
2: कॅटी घेवन यो रे. नाही खर्चोय घेऊन येऊ कावळ्यांक शेंकर सूर्याच्या उजवाडात
4: नाही रे शिपाटा त्याचे असून केदळे असली त्याचे कोके तू सांग तुमचा टायमिंग कसं रे
2: अनी सत्वय शिपर हूं एक नेव्हीस ऑफिसर जाऊन मका ते शिप सोलं कष्ट होता भारी त्रास होता फ्लाईट सलीस म्हणून चिंतले ते सोडले अंगवडी मारलो बट हे जे सांगून प्रेजन नाही टायमिंग.

0: सकाळी 8:30 सुरू जाता. कोडी वेळतान बंबई, बंबईतान कोडिया, कोडियाळतान बंबई. 8:30 हंगा तो 9:30 बंबई, 9:30 10:30 तो 11:30 12:30 1:30 2:30 3:30
1: सुमार झालं तुझ्या 30:30. मी रे गडिये गडिये 30 घालच्या एकच बरी 90 घाल जाय नाही
0: एका हांवें सांगले तेजे उलो ब्रेजन्ना म्हणजे पोनये ताज्या वयल्यान म्हजे टायमिंगाचे काल सांगताय 11:30 ना वय म्हजे फ्लायट कोडियाळ तोन बंबई वता. बंबई वताना फ्लायट टेक ऑफ करून येता. कॅप्टन नित्ता मागीर हांव घेवन वेताना वनये सदारण अर्ध्या वाटेर पावता वनये येता न्ही मुखार
1: कोण
0: इंडिगो यो एर इंडिया घर एर इंडिया घर येता वनये एक आंगार येयले भशेन येता वनये हांवें हॉर्न घालून हॉर्न घाल पुरो जाता साइड दिना वनये सत्त सांगता म्हाका राग येवन सांगता पेता वनये
2: मुजिका सुद्दां या कण पुडा दुंडा तुवा तुजे दिक पुडे जसले रे काटा तुवे का अलग सोडले रे
1: तू ज्यांचे फास्ट आहोस
0: त्यात सोनी असो देर नाही गे ग्लास सकल केलं होनिये
2: हां
0: बे बे कुपा कण तो तुझे निक म्हणून होनिये एक एक्सलेटर देऊन एक ओव्हरटेक केलं पडे म्हणे हावे ओव्हरटेकरच्या बरार होनिये एक धुवो धुरो एक उठलो पडे दोवे मार उठले म्हणे त्या गावात भयंकर पाऊस होनिये
1: त्या साधारण 12 वरार गे
0: इथं काय शिकत तू
1: काल गोयांत 12 वरार बारी पाऊस कै
2: रेशी पाटा काल गोयांत बारी पाऊस की तुझा धुर असो
1: धुवर काल बनारा निघू जोगा लागे
0: बनारणींग घालूंक लांकडाचे सोंटे आसात घेवन उजो फुंको काय लागलें फ्लायट ते उनी ताच्या मागीर उनी 3 वरांचे फ्लायट आम्ही मुंबई तो मँगलोर येवचे मँगलोर येताना मँगलोर थांबून इंडिगो घर बंबई वयचो तेने थंय थांबून लेट सुटचे उनी ना तेने थंय थांबून बंबई थांबून सुटचे मँगलोराक आम्ही मँगलोर थांबून बंबई सुटचे तेने लेट सुटचे उनी भारी लेट सुटचे तेने बंबई तेने 3:30 सुटाचे जाल्यार 3:45 म्हणचेर थंयत करचे मँगलोर मँगलोर मँगलोर मँगलोर मँगलोर मँगलोर म्हणजे त्याका टाइम पावना मागीर येऊचे अर्ध्या वरटेर येताना उनी कितले हेडलाईट दी कितले हॉर्न साईड दिना न्ही हांवें ताका हेडलाईट दिसो साईड बुडू साईड साईड सोडिना उनी मागीर कशें करून बोंदूर लगी लगी येताना ताका अशें उनी अशें येवन अशें येवन अशें येवन गोस्टून अंत गेलो उनी पाकाट्याक झरकटोन अंत गेलो कट्ट जावना झरकटोन गेलो
1: रेशी बट्टा ते आता पेंटर विलपी लगे टचा बघ दोरून असतेले काले रे तुझे फ्लाईट वावर टेक साईड देऊन प्लेन सिटी बस नाही
2: मी रे तू आता हे सांग तुम्ही आता वयर वेतात ते पाठ झाले रे फ्लाईट ते काले करतात
1: पाठ झाले अर्गे यो मका फोन करता अलबटा खाई असा फ्लाईट पाठ झाला म्हणून मागीर हा वेता वसो न फ्लाईटात पाणी देऊन सी दगार
2: पवतारे ते येतात गे
0: बाबा तू मल पेतोट्टम तो चूर बैर बाबा फ्लाईटाक पायन दिन असो काले तुझी रिक्षा मार दिली फ्लाईट रे फ्लाईट
1: काय तीन टायर काय तीन टायर
0: भुरग्यांनी खेळचे सायकल किती तीन टायर अले बाई तू जेतोणान तो एक बरे उतार येऊचे बाई वयर वयते पाड जाल्यार म्हणून एक बरे उलय न्ही वयर वयते पाड जाल्यार काय जायना आम्ही दार ओपन करून आसल्या पॅसेंजराक भायर धाडता मागीर इंजिन रिपेरी करून परतून भितर हाडून बागेल घाल मागीर आमचे पॉईंट मुखार
2: तू हे सांग आता तुका भायर धाडटा म्हणटाय न्ही रे ती भायर धाडली न्ही मनशां पडनात गे
0: अळे वनये फ्लाईट इतल्याच अंतराळाच्या वयर वयते त्या वाऱ्याच्या वळाक आसा पळय फ्लाईटात देऊन ते मनीस पडना बरे फुग्गाक वारे घालून सोडले बलूना भाषेन पुरा जाणा वयल्यान आकाशार उपते असतात पडना पडना
2: फ्लाईट
1: आसा न्ही 2 इंजिन असतात एक पार्ट झाल्यावर आणि एक स्टार्ट जाता तुम्ही

0: पनपळे कायले मुळे निघतो आहे त्या प्लेन आणि तू पनपळे बसच्या खायले की मॅच करताय निघे साहेब ओला मुनीस तू
1: तुका होडल सांगला मॅच करच्या विषयात अनेक तुका सांगता प्लेन आणि पॅन ती काय अर्थ जाता ती काय अर्थ झाल्या बरोबर तू काय अर्थ जायचे म्हणून नाही प्लेन आणि पॅन मॅच जाता कळले नी
0: क्वेश्चन तुझ्या लागे तुम्ही आता ते फ्लाईट आता नंबर वन नंबर टू करतात पळे ते काल करतात ते माका इल्ले जाय आले तू का जाय की तू का आला की तू एक वगैरा रे माका जाय म्हणे तसे नी रे माका कळाचे म्हणे सारले रे
2: तसे समा सांग
0: आम्ही फ्लाईट बरं वसनाने आमचं शिपाट
1: नंबर वन नंबर टू झाल्यावर आमच्या फ्लाईटच्या सकल थळार नाव आहे बरे बरे हॉटेल टँक यू असं स्टोर जाऊ मागीर आम्ही असा पळे आमच्या हॉटेलातल्या कंपनीक गॅस करच्या कंपनीक आमच्या हॉटेल टाई अप झाला तांचे व्हडले व्हडले टांक्यो तरी पण व्हडले व्हडले टांक्यो तेणी फिक्स करून दवरला आमच्या फ्लाईटचे पुरा टायमिंग जातात संजेर नावे आमचे फ्लाईट असून लँड करता त्यांच्या टँकेला आणि आमच्या टँकेत असले पुरा सकल वेता मागीर तेणी ते बरें करून शिजोन शिजोन शिजोन गॅस करून लोकांक पुरा दितात
0: आता आमकां येवचो गॅस तसो नाही दुसरे ऑप्शन काय असा रे शिबाटा
1: दुसरे अनेक ऑप्शन असा आता मेनू सागाणी करतात नाही तडीर असलेल्या घरची पुरा मेनू सागाणी करताना तांका त्यांच्या मास्तल्यां गेले फुड्ड उणे जाता त्याचा आमकां सीधा फोन करतात निम्मादरली फुड्ड इदेया म्हणून आमच्या फ्लाईट सीधा नाईच्या तडीर जाऊन वेता खाई मास्तली बसल्या वेळे ते इंत आमच्या टँकीची गुर्दी काढून सोडतात मास्तल्यांक बरो फुड्ड बरे साईजीचे जातात मास्तल्यो
0: आता ते ओढडले ओढडले येतात पळे बरं कॅटरिंगचे बरं युज करतात त्याच की
1: अरे बरं अनेक ऑप्शन असा होणे थोड्या पट्टी मोठे मोठे येतात होणे आमच्या फ्लाईटार छोटे मोठे येतात वेगळी टँक फुल जाता होणे मागीर आमकां कालें करचें म्हणून सोडना आमी मागीर एक गुड्या सुवातेर खडपा सुवातेर लव टँक ओपन करून सोडून सोडचे
0: अनेक ऑप्शन हे असतात न्ही ते माडा गाठी बांधलेल्याक टेम्प्याक 4000 लेकर विकतात ते काळं वत्ताय त्या टंकी कक्षाच्या टंकी कसं गे केमिकल घालून क्लीन करून सोड तू एक विसरू गो आणि हो एक सांगो मी मी आता तू एक सांग तुझी म्हणी एक आणि एक क्वेश्चन ना तुझ्या लागी मी तुम्ही ते जेवणा काल करतात रे
1: ओनी सत्य सांगता दनपराच्या जेवणाक प्लेटीक हात घालताना ओनी मग तुझं ओढा कितले बरे आमूर्ती कडी कितले बरे मासलेचे जेवण तुझे काय बरे जेवण मेळना म्हणे काली काले एक दिस मास एक दिस मासली एक दिस तांचे कडी उरले पुरा दिस रांधवय ती मासली म्हणे बरी मेळटाय म्हणे काय बरी मेळना मागीर पयर हांवें अंगडी कडेन संक्रांत कडे 200 रुपयांची बरशीची मासली वेल्ली
3: काल्याक
0: सोडताय सैबा 3 दीस वेज 4 दीस नॉन वेज म्हणून तू काले सोर सोडच्या शिबिरात म्हणून गेला नी नेक्स्ट वेता ना आंबाडे आणि सुकी मासली वर रे बरे जाता
4: वय रे ती आंबाडे आणि सुकी मासली कोडी रे आंबोडती बरी जाता रे
1: एक होनी आणि देर नागेल म्हणल्यार तोंडात एक आमटे गळे जात बळे इल लाल गिळा गिळा गिळा
0: काले तू खाय नसला बळे करताय
1: नी रे पला पुरसो तसा तुका
0: काला
1: पला आंबाडे जाडून घेऊ रे ते आंबाडे खाय आंबाडे
4: नाही रे शिपाटा नी रे तुम्ही वयर वते तो हंग पळय ट्राफिक पोलीस असतात तसे ते ट्राफिक पोलीस असतात रे
1: हंगाच्या थंय भयर कोण
4: वेगळी
1: हे सांगून फायदो ना म्हणे भयर हांव 11:30 फ्लाईटार मँगलोर थान मुंबई वयताना म्हणजे फ्लाईट त्याने टेक ऑफ करून दिला वेते असा नी हांव वेते असा म्हणे साधारण कुमटा लागी पावला असत नी उभे
4: वेगळी हो देवा
1: हा राव येले माका रावून विचारून पळयताना तुझे हे दाखय म्हणालो काले लायसन्स लायसन्स पकडले नसले काम दाखयले दुरचक करता म्हणालो सीधा फ्लाईटच्या फाटल्यान गेलो दुरचक केलो दुरही समा असा इंडिकेटर चक केलो समा असा हेडलाईट चक केलो पुरा समा असा अकरेक पुण्य केलो म्हणालो उटा माडी दिया म्हणालो 11:30 फ्लाईट निघी आता काले सांगचे उटा माडलेला सर म्हटले तिथल्यान सांगले साई बोळी मागणे मुन्नू जाणार नोकोंड गो फ्लाईट आली उठा माडील वा कोड 500 म्हणून 500 फाईन झाले दम्मयांना दम्मया हात पायन धर ना कशी 300 रुपये देऊन सोडले म्हणे
4: आपले शिबाटा
3: मी रे शिबाटा
1: अळे होनी मका पाप काही हो
0: पाप होनी
1: बरो मनीस

0: आपण नि बरो म्हणून तुवें तू कसं सांगून घ्यायचं
1: बटा या संसारार अमकांच कोणी पाप बरो म्हणून सांगता म्हणून राखूंक जायना आम्ही अमकांच पाप अमकांच आम्ही बरो म्हणायचे
2: हे करेक्ट रे हा कोणाला इसार तो सोलो ते बारी चोर कोणी बरे म्हणून सांगणार रे आम्ही बरे
3: म्हणायचे स्वामी
0: पोलीस फाईन घाले म्हणले न्ही त्यांना पोलीस तावून पळयता तू तुम्ही भितरल्या वाट्यान वसा जाल्ले
1: तुझे म्हटल्यार आज उडपी पोलीस असा जाल्यार म्हाका उडपी वसोंक आम्ही कलमाडी भितर तावून किती उर बंकर कट्टे तावून आज हंगा अंबलपाडी तावून उडपी वसा जे म्हणले अलबटा पोलीस तावून पळयले जाल्यार तशीन करता असलो रे एक आलेंगे म्हटले दोळ्या मोडा भितरली पावून रावल्यात हांव वशें वशें करून फ्लाईट घेऊन वयताना हांवे एकच बरोबर येले
2: आपरे शिपाटा तू सिरकालो
1: मागीर कशेय ना वय त्यांना हात पायन धरन कशेय करून त्यांना सुदारसून मुखार गेला म्हणे मुखार वेता वेता वेता वेताना सदारण बंबई लगी लगी पावताना परतून पुना लगी बंबईच्या पोलिसांनी धरले नी
2: अयो शिपाटा तू सकाळी पुढे कोणाचे मुस्कार पळून गेल्लो रे
1: तू मेळली जाल्यार म्हणजे तू मुखार मेळ्ळो टीव्ही रिपेर करसो तांच्या लागी उलयले तांकां हांवें म्हजे लायसन्स दाखयले धुरो चॅक केले इंडिकेटर दाखयले हेडलायट दाखयले हारशे पळयले पुरा पळयले जाल्यार तेणी म्हाका फायन मारले न्ही घेऊन म्हजे फ्लायटाचे हॉर्न न्हू न्ही
0: फ्लाईटार काम करचे की नी पंजाबच्या ट्रकार काम करचे
1: ते हॉर्न म्हणजे फ्लाईटचे तसेच रे
0: आणि फाईन घाल नसताना रावतात की तू
1: मागीर घाल कसे येऊन फ्लाईटचे कामी मग वत घालव नी बारी वैर विश्वास काढून जायना दम बनता बारी दुरो निघी बारी दुरो त्या समय आता शिप झाले फ्लाईट झाले आता नेक्स्ट डे कडे काम करूचे म्हणून चिंतला
0: कोणचे
1: रेगुलर
2: शिपटा म्हाका एक तुमच्या रेगुलर काम पळे रे
0: अळे वनी येणे येद्दळ मुशार सोडल ना राहिलीच

0: मीज पुरा बऱ्या तरान जालें. येवणी बरें आसलें, सगळें निसंगलें, बारी बरें जालां म्हणून आयकून खुशी जाली.
1: वय वय बारी बरें जाल्लें, ग्रँड जाल्लें.
2: वय वय पुरे पप्पाच जेवलें.
0: जेवण सगळें पप्पाचे फेवरेटच आसलें.
1: तूं एक काले माय केदळा पळयलें रे कोंकण लोणचें.
0: आसो न्ही आतां अस्थीचें काले करचें. मुजी राजांनी थोड्याच दिसांची उरलो, उपरांत म्हाका फाटी मुंबय वचूंक. ताच्या पयले अस्थीचे विलावरी जाल्यार बारी बरें आसलें.
1: कशेंय जालें न्ही बाबा, आनी एक हप्तो राव, माय कितें म्हणटा म्हण पळया.
0: तिणें काल म्हणचे ती कांय म्हणची ना. तिका कित्याक आस्त?
3: वय वय तिका कित्याक आस्त? वेतन व्हरता गे ना न्ही गे?
2: वेतन कोणी व्हरिना गो, मागीर तुमकां काल्याक आस्त? तुमी वेतन व्हरतात गे?
3: आमकां पण भुरगीं म्हणा आसात.
2: भुरगीं म्हाकाय आसात.
4: तुजी केवो गे राव सायबिणी?
3: अळे तूं येवो गे राव तुमच आमकां कोणशाक लुटून गेला आनी ओगे रावल्यार कट्टी मात.
2: कोणाच्या नशिबान कितें बरयलां म्हणून ती सायबीन जाणा.
0: नरबट आमी गुरु वकील धर न आस्त वांटे करून घेया.
1: वांटे करून काले आसात बाबा, तीन वांटे करचे. एक वांटो म्हाका, एक वांटो तुका, आनी एक आल्बर्टाक.
4: आनी शिबटाक ताका कांय ना गे?
5: ताका कित्याक? तो काय आमचो भाव गे, तो पप्पा मायचो पोसको.
0: पप्पान ताका पोसलो, शिकार दिलो, एक मुनशा बरी केलो, ना तर खंय तरी बी पासून आसतो कोण ना.
2: काले म्हळ्यार पोसको जागृतेन उलय. ताका पोसको म्हळ्यार हांव कोण म्हळ्यार विसरो नसोन. कितें म्हळ्यार रे पोसको? आयक रे, तुमी ते एक जाण पोत म्हज्या गर्भान जाल मेल्यात रे. पूण तुमचो पप्पा थंय 2 महिने हुशार नासतना आस्पत्रेन जाल्लो. ताका दोळ्यान दोळून दीस रात म्हूण चाकरी केल्ली. तुमी न्हय रे त्या पोसक्या शिबाटान आनी ताका पोसको पोसको म्हणटात गे.
6: आसूं दी, ताणी पोसको म्हणल्यांत हांव कांय ल्हान जाता गे आनी हांव कांय अनाथ जाता गे. डॉक्टर तुमी एक ना एक दीस कोणी दुसरी न्ही घरचेंच एक ना एक दीस तुमी म्हाका पोसको म्हणटात म्हणून म्हज्या पप्पा मायक बरें कळीत आसलें. आनी त्या देखून म्हज्या पप्पा आनी मायन म्हज्या पयल्या कुंभकाराच्या दिसा दनपारां जेवण जातात, सगळीं सयरी वेतात, म्हाका एक देगेन आपोवन म्हज्या मायन आनी पप्पान म्हाका सांगलें. पुता शिबटा तूं आमचो पूत न्ही, तुका कोणें दी एक क्रिस्ती कुटुंबांत आपुरबायेचे क्रिस्ती कुटुंबांत नडल्या जोड्यांनी तांकां पोसूंक साद नातल्या वेळार तुका व्हरून ह्या कॉमेंटांत सिस्टरी लागी दिल्ले. सिस्टर आमकां ह्या भुरग्याक पोसूंक जायना, आमकां जेवंक ना, आनी ह्या धाकट्या भुरग्याक आमी खंय तन जेवंक दिवचे. कोणीय एक बरें कुटुंब आसल्यार ह्या भुरग्याक तांच्या हातांत दिया. बरें करून एक क्रिस्ती कुटुंब जिवन दी म्हणून म्हज्या पप्पान आनी मायन आमच्या सिस्टराच्या कॉमेंटांत व्हरून त्या सिस्टराच्या वडिला लागी दिल्ले. आनी पप्पा आमचो आयतार दीस सकाळीं मिसा गेल्ल्या तळा त्या सिस्टरीन पप्पाक आपोवन सांगलें, लोरेबा एक क्रिस्तांवचो भुरगो धाकटो आसा, ताका ताज्या पप्पा मायक पोसूंक तांक ना. कोणी एक बरें कुटुंब आसल्यार तांकां एक दिया, ह्या भुरग्याक एक बरें करून पळोवन दी म्हणून. त्या वेळार म्हज्या पप्पान यस लोरेबान सांगिल्लें, कोणाकय नाका सिस्टर, हांवूच म्हज्या भुरग्याक पळयता म्हणून. आनी पप्पान म्हाका त्या म्हज्या पयल्या कुंभकारा दीस सांगिल्लें, जेजू तुज्या काळजांत येयला शिबाट, पूण आयज ह्या वर्त्या दिसा तुका एक बारी बेजारायेचे विशयी सांगता म्हणून. पूण हांवें पप्पाक आनी मायेंक सांगलें, तुमी म्हाका ह्या क्रिस्ती कुटुंबांत जल्मोंक ना तरी एक वाडोवन बरें एक क्रिस्ती कुटुंबांत जिवचें बाग केलां. त्या देखून हांव तुमकां सदांच सुरणी जाता म्हणटा आसतना म्हज्या पप्पान सांगिल्लें, तुवें कांय खंत करचें नाका, हांव आनी माय जिवंत आसता पर्यंत तुका बरें करून पळयता म्हणून. आनी पप्पान सांगलें, कोणी परकी सांगची नात, एक ना एक दीस तुज्या कुटुंबाचींत तुका तुजी भाव भयणींत सांगतात तुका म्हण सांगलें. आनी हें खरें जालें. न्ही म्हाका कांय बेजार ना, न्ही धाडटो ताज्या की वरते तुमी. म्हाका उतरां सुटाना. पप्पाचे फेवरेट, पप्पाचे फेवरेट, पप्पाचे फेवरेट कितें धाडटो? पप्पाचे फेवरेट कळीत आसा की तुमकां? पप्पाचे फेवरेट कितें म्हणून गोत्त आसा की तुमकां? आपल्या कुटुंबांत जल्मोन वाडोवन प्रायेक भरता आसतना आपल्या पती संगात सक्रमेन जोडलेली ती तिची पत्नी, ती आमची माय, ती पप्पाची फेवरेट. 4 जाणां भुरग्यांक वाडून वागून बरे शिकाप देऊन आपल्या गोवाक आणि आपल्या घरदार सांभाळलेली ती तिची पत्रीण ती बाप्पाची फेवरेट. आम्ही चार जणा भुरगी पप्पाची एक मूठ असल्या भाषेन आम्ही पप्पाची फेवरेट आम्ही चार जणा भुरगी. ते का जणा सुनाक आपल्या दुवा सारखं मोग देऊन पळयतलो. ते का जणा सुनो ती बाप्पाची फेवरेट. मणका सारखी धाकटुल्या नात्रा सांगता खेळतलो त्याची उतार प्राय विसरतलो. ती धाकटुली नात्रा ती बाप्पाची फेवरेट. मुनीसक्या दोय वाटलो जाऊ दे जलमा जाऊन मरता पर्यंत पप्पा संतान साहेबिणीच्या देव टेम्पलाक मिश्र जराक रेतिरेक वेतलो. ती संतान साहेबिणीची देव टेम्पल ती बाप्पाची फेवरेट. त्या देव टेम्पला भीतर हर एकलोय रिकता हर एकलोय वेता मागता तरी मीस भेटवचे केवल यजकन मात्र पात्रपण मात्र तो विनर बाप्पाचो फेवरेट. कोमेंताची सिस्टरा आपल्या माय बाप कुटुंबांना सगळ्यांक सांडून आपलं जीवनंत त्याग करण स्वामी जेजू ख्रिस्ता खातीर समर्पण कोमेंतांत दिवची निस्वार्थ सेवा आमची धार्मिक भयणी सिस्टरा ती बाप्पाची फेवरेट. दुकरा मास फेवरेट मासली फेवरेट आणि किती फेवरेट आणि किती फेवरेट नाही धाटू तुम्ही त्या काळ जाणार तुझ्या बाप्पाची खुद्द भुरगी जाऊन तुमच्या बाप्पाचे फेवरेट काय म्हणून समजावून घेऊन तुम्ही पाठी उरलात नि
2: तुम्ही केदार पप्पाचे फेवरेट पप्पाचे फेवरेट म्हणतात रे. चार जण भुरगे पायपी पप्पाचं फेवरेट व शिपाट रे शिपाट
6: तसे म्हणा ना काय पप्पा कमी चाळीस जणा भुरगी फेवरेटच पप्पाची एक मोठ असल्या भाषेन पप्पा कोणाकी वयर सकल कळपणे इकतले कार पळतो. चारीस जणा भुरगी पप्पाची फेवरेट. तू रडा ना काय माय तू कित्याक रडताय काय लक्कन करताय तू
7: माय कशी असाय तू
2: असा पुता बरी असा
7: बेसाव दे माय
2: देवाचे बेसाव पुता.
7: आणि तुम्ही सगळे कशी असात.
6: आम्ही बरे असा
7: बरे असा माय तुझ्या येजमानान केले वील हा हाडून आयल्या सरल्या एका महिन्या उपरांत हे वील तुमकां वाचून सांगूक ताणें म्हाका सांगिल्ले. ताणें बरयले ह्या विला प्रकार तुमचो सगळो मेळोन आसल्या चार एकऱ्या जाग्यांत 50 सेंस गिलबर्टाक 50 सेंस आल्बर्टाक आनी 50 सेंस रॉबर्टाक गादे आनी गराडी मेळोन 50 सेंस मायचे नांवार आनी तुमकां सगळ्यांकी तांतू रावो हक्क आसा. आनी उरलो 2 एकर जागो आमच्या कोवेंताच्या सिस्टरांक दान जावन दिला. आनी हे येदोळस साप रेजिस्ट्राराच्या ऑफिसांत रेजिस्ट्रार केला. आनी पळया ताची ही दस्तावेजां.
0: हे काले नवे साव हाची म्हाका खबर ना.
1: म्हाकाय काय समजना मो. अरे आंतू आल्बर्टाची मायची आणि शिपटाची सिग्नेचर असा मो.
4: वय गेल्या त्या वर्सा पप्पा बरोवन वतल्या वेळार कोणी पप्पाची साखरी केली ना. फकत शिबटान मात्र 2 महिने दीस रात लेखी नसताना पप्पाची सेवा केली. म्हाकाय म्हज्या कामा निमती आस्पत्रे वसूंक जाले ना. पप्पा बरो जावन घरा येतात आपणाची आस्त पुरा वांट्या करूंक निर्धार घेतलो. आमकां तेगी जाणा की इल्ले इल्लेशे गादे देऊन उरले पुरा शिबटाच्या नांवार करूंक निर्धार केलो. पूण शिबटान पप्पा लागी विनंती केली आपणाक एक कुडकोय जागो नाका. तुम्ही म्हाका जिविताचे भाग दिला बरे करून पोसला वाडयला वागयला. म्हाका तुम्ही जाग्या रुपार कितें दिवंक आसा ते आपणाक बिलकूल नाका. पप्पान शिबटाचे बरे मान पळयलो ताका दिवंक ती चिंतिल्लो जागो कोवेंताक गिफ्ट डीड करून दिलो.
0: कितें पप्पा अशें करत म्हण हांवें चिंतूंकच ना.
1: हांवें चिंतू ना बाबा.
6: पप्पा एक उतार केदाळ सांगतलो भुरग्या बाळांक म्हणून आस्त बदीक करून दवरलो असो बघार भुरगींत आपले आस्त जावचे बसत तांकां बरें करून शिकाप देऊन वाडोवन वागयचे म्हणून तशेंच जालें.
7: बरें मागीर हांव येता.

0: माय तुमच्या जागाची खबर म्हाका मेळ्ळी.
1: आयकून म्हाका
0: मस्त बेजार जाले. बरोल्ल्या घरचो येजमान लॉरियाबान आपल्या आस्तींतलो समा अर्दो वांटो आमच्या कोयताक दान जावन दिला ते आयकून म्हाका मजेस्स लज दिसली.
1: आतां पळया
0: म्हजी भुरगीं युरोपान शिकतात, कोण कोणाकी फाटी येवन आंगार होवंक नाका. तरी आस्त बदीक कोणा लागून पिरमो लॉरियाब सदां न्हीद म्हणल्या बरी म्हज्या लागीं परत येतालो. आपणाक चलून वसूंक रस्त्याक इल्लीशी वाट दी म्हणून आमच्या विकारां सयत म्हाका जायते समजयले. पूण म्हजो अहंकार म्हाका अशें करूंक सोडिना जालो. लॉरियाबाचे हे बरें मन पळोवन एक क्रिस्तांव जावन लोकां मुखार रस्त्यार चलून वसूंक म्हाका म्हजीच लज दिसता. आनी हो मानेस्त भांगरा मालासो रस्त्या देगेसो जागो कोवेताक धान जावन दिता. माय म्हजी सूख जाली. हांवें तुमकां सर्वांक जायतें दुखयलां, साद तर म्हाका माफ कर. माय माफ कर. आनी तुमकां म्हज्या घरांतावन तुमच्या घरा येवंक चलोवन कित्याक वटली गाडी येवच्या तितलो जागो रस्त्याक हांव धान जावन दिता. आनी मुखार हांव ह्या आस्तीक लब्धान आमच्या विगारा लागीं वचून चयता माफी मागता.
2: स्मार्ट खंय आसा साहेबा तूं?
3: म्हाका सुद्दां आयलो.
2: हो कोण
4: तुका जाऊन केदारी येता आणि तू ताका पैसे देऊन धाडताय?
3: ओगे वो कलमपूर सरस्वती आर्टचो ड्रामा कुस्तुरबडाक दितलो. हाज्या लागी तो नवे नेव्ही कॅप्टनांचे फ्लाईट कॅप्टनांचे उस्तुरबडाक हाडचे आणि घालचे. पप्पाक एक बारे असे असले एक शिप्पार काम करीचे म्हणून व्हडल्या व्हडल्या मनशाकडे पप्पान बिरमोत सुमार जणांकडे विनंती केली. काही काम दिसो ना म्हज्या नशिबात. मागीर काय करचे पप्पाच्याक एक पप्पाक एक खुशी करया म्हणून तसे फ्लाईट कॅप्टनचे नेव्ही ऑफिसराचे उस्तूर बाड्याक हाडून घालचे.
5: वही किशी बटा कसले काम करताले रे?
3: हांवें घेवन हांवें मलपे बटीर मासली दळवायचे. तशे जेजूचे शीस आसात न्ही सिमाव पेद्रो मासली पाकतले तशें जावं एक पागी. हांवें गोंड दर्याक मासली धरून गेचे. बारा दिसांक बोट वयता आमची. एक दीस गेल्यार 12 दीस उपरांत येवचे. हांगा येताना मात्र पुल्ल भाशान येवचे.
5: फुटयले फुटयले फुटयले न्ही तर म्हाका एक
3: बटेर काम जाय
5: नाका
3: मासली धरून
5: घेवन म्हाका तुमच्या दोणीर काम पळोवचे नाका रे.
6: आनी तुका दोणीरी काम जाय, शिपरी काम जाय, आनी तुका रेलरी काम जाय. येणे उलयताना म्हाका भयंकर दुबाव असो.
5: नेमी हांगा येताना मात बारी पश जावन येतालो न्ही तशें हांवें सत म्हूण चिंतले रे.
4: कितेंय जावं दी आमच्या पप्पान आज आमकां ह्या समाजान 4 जाणांनी गौरव दिवन घेत आसले म्हत्वाचें काम केलां. पप्पाच्या खुशेक आमी खालती मान घालया. माय म्हाका बक्षी माय, हांवें तुका मस्त दुखयला. म्हाकाय बक्षी माय शिबटा. म्हजे तो कितेंय चूक जालें जाल्यार म्हाका बक्षी
7: शिबटा. म्हाकाय बक्षी आमी मोगांची येवया न्ही म्हाका
3: जाय जाय ना.
8: हॅलो ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿ ಒಟ್ಟು 11 ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಒಂದು ಊಟಕ್ಕೆ 2 ಶೇರು ಅಕ್ಕಿ ಮತ್ತೆ 4 ಕೆಜಿ ಬಂಗುಡೆ ಸಾಕಾಗುದಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಯಜಮಾನರು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸೋಂಟೆ ಬಂಗುಡೆ ತಂದಿದ್ದಾರೆ.
3: ಅದು ನಾನು ತಂದದ್ದು.
8: ಇವರೆಲ್ಲ ಉಂಟಲ್ಲ ಬುಳುಕು ಬುಳುಕು ಮಾಡಿ ನಿಂಗಿದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಮಂಡೆ ಮಾತ್ರ ಚಿಮಟಿ ಸಿಗಲಿಲ್ಲ.
9: ಬರೇ

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमचं सुमेस्ता मोग असं स्वागत म्हणता.
1: संतानमायची फिरगज तट्टाम दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. या नाटकांत येवचे सर्व पात्र आनी नावां केवल काल्पनीक. निज जिवनांत कोणाकच कसलेंत संबंद आसचे ना, केवल काल्पनीक. आतां तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. या नाटकाक दिग्दर्शनांक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा.
2: रे तू एक खंयचो खंयचो मनीस अपग्रेड जाल्यार तूं एक अपग्रेड जावं न्हय न्ही. अरे अल्बर्टा, हांव एक भयंकर पायलट आनी म्हजे 8:30 फ्लायट कोडी येतां मुंबय.
3: दर्यांत वेताना तुका वागळी ताटे अंजल बांगडे तरले बरो मेळटले. आता सरकार मेळटा सर्ग मेळटा की एम कोण मेळटा?
4: बटा सर्ग एम कोण दिसता रे?
2: सर्ग एम कोण सगळी दिसतात. तुझ्या कुटुंबाची पुरा आसली
4: खंय रे
2: एम कोणांत? काल म्हणजे फ्लायट वयताना सर्ग एम कोण पुरा दिसना. थंयसर सोबी सोबीत नखेत्रां दिसतात.
3: म्हणये आता क्रिसमस लागी येयले न्ही गे, कोण उमकळात घालत दिसता वय.
4: जाव की पुरा रे.
2: कोण तुका पुरसत आसली?
3: म्हाका पुरसत खंय?
2: आनी कोणी उमकळ येयली थंय आकासार नखेत्रां?
3: आनी तुवें सांगले न्ही आता
2: घरा घरा उमकळींची कश्ट जाल्यात. ती आकासार सुबी सुबीत नखेत्रां म्हणये कितल्या सुबीत आकास सुबी सुबीत नखेत्रां ज्युपिटर गॅलेक्सी.
3: ते आमच्या आग्नेलाचे होम स्टे की म्हणून गॅलेक्सी
2: तुमकां ना वय. तुम्ही दोगांय हे मलपे तोट्टम गुज्जर बेट उडे बँक रेसोड न्हू, तेजे त्या वटेन तुम्ही वसोनात. काल रे अग्नलाचे गॅलेक्सी होम स्टे म्हणये सुबी सुबीच नखेत्रां दिसतात. ताज्या वयल्यान सुबीत सुर्यो. 6:30 फ्लायट हांव बोंबय येतो न्हू, कोडी येडताना सुर्यो सो बुडोवन येताना संद्रे मोसो उदेवन येता. म्हाका पप्पा सोड असे पप्पा असो रोवताना आमचो रट्टू असो येतलो. पप्पा संद्रे भशेन मुगायलो यो उज्या भशेन आसलो सुर्यो. आनी म्हणये त्या आकाशार कितले सोबीत दिसतात म्हणले सोबीत अंतराळ दिलसो आकाश धुवी धुवी धुवी धुवी धुवी धुवी म्हणा.
3: न्ही रे तूं पायलट की नी प्लेन भितर टॉयलेट क्लिनर?
2: तुका एक म्हजे युनिफॉर्म पळयताना म्हणे कळना साहेबा. अळे रे हांव असा पळय पायलट. सकाळी सकाळी बुग्गी उठून हांवें बायसर न्हू कोडियल एअरपोर्टाक वयताना म्हजे फ्लायट ताजो क्लिनर बरें करून धुवन मुखले हरशे पुसून बंबय बंबय बंबय बंबय बंबय बंबय बंबय म्हणून भोव मारून नासता. मागीर म्हजो मेन कॅप्टन पायलट येवन फ्लायट स्टार्ट करून दवरता. मागीर इल्ल्या वेळान तो व्हरता. हांवें सकाळीची बेटोवणी सांताक्रुझाचे खंड तयार रावचे तो फ्लायट उखलोवन दिता. मागीर हांव हांगा थंय बॉम्बे म्हणचेर शिदा व्हरता तो स्वामी
3: गेले पळय तो उखलोवन दिता यो वमत्या घालता. काल कायलेर फान पळय गे उखलून दिवन वमत्या घालूंक
2: रे तो मेन पायलट. हांव फ्लायटा कडेन वचून सकाळीची बेटोवणी पुरो म्हणून तयार जाता म्हणले पळय उपरांत तो येता स्टार्ट करून दवरता. मागीर तो टेक ऑफ करता. टेक ऑफ करून एकूच लाख वेता आसतना मागीर फ्लायट मोड क्रूज मोड घालून तो न्हिदता. मागीर हांवें बंबई म्हणसर तशेंच करून फ्लायट घेवन वयचे.
3: चश्मा घाल्या दिसता रे तुका
2: बरें दिसता ते फ्लायटाचे ते कॅप्टन चिंतया
4: न्ही रे शिबटा इल्ली गोणी कावळ्यांची सुकणी आशिल्ली बीर मोची रे पाव. अशें पोरा दीड पिसांत एक वेताना त्या रस्त्याल्या पणांनी दाडा बाडा बायक चोलो न्हू त्या रस्त्याल्या पेट्याक पोंदा घालून म्हाकाय वम ते गेले रे पाट पेंकट पुरो गेले रे.
2: आनी अशें कर बसचे न्ही घट्ट बसाचे कोणी हे मलपे जावन आदीड पिसो मारोग सारको ना. पण आमचे फ्लायट असो वयलो मारोग आसा पळय एकूच लाख वयता
4: काय
2: ना. आनी तुका तशी गोणी कावळ्यांचे पक्षाची तुका खंत आसा जाल्यार तुवें खंत करची नाका. उन्हे हांव आसा पळय सायडीचो हरसो सकल करून करून कावळ्यांक दवडयता.
5: स्वामी
3: रे ग्लास सकल करून कावळ्यांक दवडो जानकी तुका एक कॅटी दाखयल्यार जायना.
2: पुरसोच आसा हे फाल्यां
3: फाल्यां
2: कॅटी घेवन यो रे. नाही खर्चो घेऊन येऊ कावळ्यांक शेंकर सूर्याच्या उजवाडात
4: नाही रे शिपाटा त्याचे असून केदळे असले त्याचे कोके तू सांग तुमचं टायमिंग कसं रे
2: अनिया सत्तुवाय शिप्पर हा एक नेव्हीचा ऑफिसर जाऊन म्हाका ते शिप सोलंक कष्ट जाता भारी त्रास जाता फ्लाईट सर्विस म्हणून चिंतले ते सोडले हंगा उडी मारलो बट हेजे सांगून प्रयोजन ना टायमिंग एक सकाळी साडे आठांक सुरू जाता कोडियळतन बंबई बंबईतन कोडियळ कोडियळतन बंबई 8:30 हंगा तो 9:30 बंबई 9:30 10:30 तो 11:30 12:30 1:30 2:30 3:30
3: सुमार झालं तुझे 30:30 मी रे घडिये घडिये 30 घालचली एकच मरी 90 घालायला जायना
2: एका हांवें सांगले तेजे उलोवन प्रयोजन ना म्हणे पण हे ताज्या वयल्यान म्हजे टायमिंगाचे काल सांगताय 11:30 ना वय म्हजे फ्लाईट कोडियाळ तोन बंबई वता बंबई वताना फ्लाईट टेक ऑफ करून येता कॅप्टन न्हिदता मागीर हांव घेवन वेताना वनये सादारण अर्ध्या वाटेर पावता वनये येता न्ही मुखार
3: कोण
2: इंडिगो एअर इंडिया घर एअर इंडिया घर येता वनये एक आंगार येयल्ले भशेन येता वनये हांवें हॉर्न घालून हॉर्न घालून पुरो जाता साईड दिना वनये सत्त सांगता म्हाका राग येवन सांगता पेता वनये
4: मुजिका सुद्दा या कण पुढे तुंडा तू तुझ्या दिक पुढे चसले रे काटा तुवे का अलग सोडले रे
3: तू ज्यांचे फास्ट असो
2: त्यात सोनी असो देर नाही ग्लास सकल केलो होनिये
4: हां
2: बे बे कुपा कण तो तुझ्या निक म्हणून होनिये एक एक्सलेटर देऊन एक ओव्हरटेक केलं पडे म्हणे हावे ओव्हरटेक करच्या बरार होनी एक धुवो धुरो एक उठलो पडे दोवे मार उठले म्हणे त्या गावात भयंकर पाऊस होनी
3: त्या साधारण 12 वरार गे
2: इथं होऊ शकत तू
3: काल गोयात 12 वरार बारी पाऊस कै
4: रेशी पाटा काल गोयात बारी पाऊस कि तुझा धुर असो
3: धुवर काल बनारा निघू जोग लागे
2: बनारणी आसा बनारणीक घालूंक लांकडाचे सोंटे आसात ते नोळी घेवन उजो फुंको काय लागले ते फ्लाईट ते उनी ताच्या मागीर उनी 3 वरांचे फ्लाईट आम्ही बंबई तावन मँगलोर येवचे मँगलोर येताना मँगलोर तावन इंडिगो घर बंबई वयचो तेने थंय तावन लेट सुटचे उनी ना तेने थंय तावन बंबई तावन सुटचे मँगलोराक आम्ही मँगलोर तावन बंबई सुटचे तेने लेट सुटचे उनी भारी लेट सुटचे तेने बंबई तेने 3:30 सुटाचे जाल्यार 3:45 म्हणचेर थंय करचे हा मँगलोर मँगलोर मँगलोर मँगलोर मँगलोर मँगलोर ते त्याका टाईम पावना मागीर येऊनचे अर्ध्या वरटेर येताना वनी कितले हेडलाईट दी कितले हॉर्न साईड दिना न्ही हांवें ताका हेडलाईट दिसो साईड बुडू साईड साईड सोडिना वनी मागीर कशेय करून बंद उरलो लगी लगी येताना ताका अशें येवन अशें येवन अशें येवन अशें येवन गोस्टून अंत गेलो वनी पाकाट्याक झरकटोन अंत गेलो कट्ट जावना झरकटोन गेलो
3: बट्टा ते आता पेंटर विलपी लगे टचा बघ दोरून असतेले काले रे तुझे फ्लाईट वावर टेक साईड देऊन प्लेन सिटी बस नाही
4: नी रे तू आता हे सांग तुम्ही आता वयर वेतर ते पाड झाले रे फ्लाईट ते काले करतात
3: पाड झाल्यार गे यो मका फोन करता काल बट्टा खाई असा फ्लाईट पाड झाला म्हणून मागीर हा वेता वसो न फ्लाईटाक पाय देऊन सी गॅरेजी
4: रे ते येता गे
2: बाबा तू मल पे तोट्टम तो चूर भाई रे बाबा या फ्लाईटाक पाय देऊन असो काल तुझी रिक्षा मार दिली फ्लाईट रे फ्लाईट
3: काय 3 टायर काय 3 टायर
2: भुरग्यांनी खेळचे सायकल की 3 टायर अले बाई तू जतोणान तो एक बरे उतार येऊचे वयर वयते पाड झाल्यार म्हणून एक बरे उलय न्ही वयर वयते पाड झाल्यार काय जायना आम्ही दार ओपन करून आसल्या पॅसेंजराक भायर धाडता मागीर इंजिन रिपेरी करून परतून भितर हाडून बागेल घाल मागीर आमचे पयण मुखार
4: तू हे सांग आता तुका भायर धाडटा म्हणटाय न्ही रे ती भायर धाडली न्ही मनशां पडना तुगे
2: अळे वनये फ्लाईट इतल्याच तू अंतराळाच्या वयर वयते त्या वाऱ्याच्या वळाक आसात पळय फ्लाईटात देऊन ते मनीस पडना बरें फुग्गाक वारें घालून सोडलें बलूना भशेन पुरो जाणा वयल्यान आकाशार उक्ते आसता पडना पडना
4: ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಸಿಗುತ್ತ ಶಿಬಾಟ್ ಪೈಲಟ್ ಮುಂಡ್ರಿ ಬಿಲ್ಕುಲ್
2: ಬತ್ತಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಬತ್ತಿ
3: ಫ್ಲೈಟ್ ಆಗ ಸನಿಗೆ ದೋನ್ ಇಂಜಿನ್ ಅಸ್ತ ಏಕ್ ಪಾಡ್ದಲ್ಲ ಅನೆಕ್ಸ್ಟ್ ಆಡ್ತದ
2: ಬಂದ್ಬಳೆ ಬಸ್ತ ಅಸ್ತಾನಾ ತುಜಿ ಬಂದ್ಬಳೆಚಿ ಕಾಯಿಲ್ ಫಾಡ್ ಜಾಲ್ಯಾರ ತೆತ್ತ ಪೊರ್ನೆ ಕಾಯಿಲಿಕ ತಿಳಾ ತೆಲ್ ಗಲ್ಲಿ ವಳ್ತಿ ಬಜ್ಜಿಚಿ ಪಾನ ಚುಡ್ದೋಂಗಿ ತಂದ್ಲ್ಯಾನ್ ಬಿಡೋನ್ ದೋರ್ಗಿ ಪೊರ್ನಿಂತ ಕಾಯಿಲ್ ಉಪಾಯ ಕೊರ್ತಾ ಇಸೋಂಡು ನೋವಿ ಕಾಯಿಲ್ ಉಪಾಯ ಕರ್ನಾಯ್ ಅಮೀ ದಶನ್ ಸೋನಿಯ ಪೊರ್ನೆ ಇಂಜಿನ್ ರಿಪೇರಿ ಕರ್ನು ಟೆಂತ್ ಇಂಜಿನ್ ಉಪಾಯ ಕರ್ತಾ ಶಿವಾಯ್ ನೋವೇ ಇಂಜಿನ ಕತ್ಲೈನ
3: ಪನ್ಪಳೆ ಕಾಯಿಲಿ ಮುಳೆ ನಿಗಿತುವೆ ತ್ಯಾ ಪ್ಲೇನ್ ಕಾನಿ ತುಂಬ ಪನ್ಪಳೆ ಬಸ್ ಕೈಲಿ ಮ್ಯಾಚ್ ಕರ್ತಾಯ ನಿಂಗೆ ಸೈಬ ಮುನಿಸ್ತು
2: ತುಕ ಹೊಡೋಲ್ ಸಂಗ್ಲ ಮ್ಯಾಚ್ ಕರ್ಚ ವಿಷಯ ಅನೇಕ ತುಕ ಸಂಗ್ತ ಪ್ಲೇನ್ ಅನಿ ಪ್ಯಾನ್ ತಿಕಾ ಅರ್ಥ ಜಾತಾ ತಿಕಾ ಅರ್ಥ ಜಾಲ್ಯಾ ಬರೋ ತುಕಾ ಅರ್ಥ ಜಾಯಚೆ ಮ್ಹಣೋನ್ ನಾಯಿ ಪ್ಲೇನ್ ಅನಿ ಪ್ಯಾನ್ ಮ್ಯಾಚ್ ಜಾತಾ ಕಳ್ಳೆ ನೀ
3: ಕಾಲೆ ಮ್ಯಾಚ್
4: ಕರ್ತಾಯ ಇದೆ ಕಾನಿ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಅದು ಜಲಕಿ ತುಮಿ ಅತ ತಿ ಫ್ಲೈಟ್ ಅತ ನಂಬರ್ 1 ನಂಬರ್ 2 ಕರ್ತಾತ್ ಬಳೆ ತೇ ಕಾಲೆ ಕರ್ತಾತ್ ತೇ ಮಕ ಇಲ್ಲ ಜಾಯ ಅಲ್ಲ ತುಕಾ ಜಾಯಕಿ
2: ಸಕಲ ತಳಾರ ನಾವ ಬರೆ ಬರೇ ಹೊಡ್ಲೆ ಟ್ಯಾಂಕ್ ಯು ಆಸ ಸ್ಟೋರ್ ಜಾವ್ ಮಗಿ ರಾಮಿಯ ಆಸ ಬಳೆ ಆಮ್ಚೆ ಹೊಡ್ಲೆ ಕಂಪೆನಿಗ ಗ್ಯಾಸ್ ಖರ್ಚ ಕಂಪೆನಿಗ ಆಮ್ಚೆ ಒಟ್ಟು ಟೈ ಅಬ್ಜ ತಂಚೆ ಒಡ್ಲೊಡ್ಲೆ ಟ್ಯಾಂಕ್ ಯೋ ತೆರ್ನಿ ಪಂದ ಒಡ್ಲೊಡ್ಲೆ ಟ್ಯಾಂಕ್ ಯೋ ತೆಣಿ ಫಿಕ್ಸ್ ಕರ್ದು ಅರ್ಲ ಆಮ್ಚೆ ಫ್ಲೈಟ್ ಆಚೆ ಪೂರ ಟೈಮಿಂಗ್ ಜಾತೈತ್ ಸಂಜೆ ನಾವ್ ಆಮ್ಚೆ ಫ್ಲೈಟ್ ಸುಮ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಕರ್ತದ ಟ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನ ಆಮ್ಚೆ ಟ್ಯಾಂಕ್ ಏನಾಸ್ಲಿ ಪೂರ ಸಕಲ್ ಬೇತ ಮಾಡಿ ತೆಣಿಂತೆ ಬೊರೆ ಕರ್ನು ಶಿಝೋನು ಶಿಝೋನು ಶಿಝೋನು ಗ್ಯಾಸ್ ಕರ್ನು ಲೋಕ ಪೂರ ದಿತ ಆಪ್ಷನ್ ಆತ ಮೀನು ಸಾಗಾಣಿಕೆ ಕರ್ತಾನ ನೈ ತಡೀರ ಗರ್ಚಿಪುರ ಮೀನು ಸಾಗಾಣಿಕೆ ಕರ್ತಾನ ತಂಕ ತಂಚ ಮಸ್ಲಂಗಿಲ್ಲಿ ಫುಡ್ ಉಣೆ ಜಾತ ಅಮ್ಕ ಸೀದ ಫೋನ್ ಕೊಡ್ತಾರ ನಿಮ್ಮದ್ರಲ್ಲಿ ಫುಡ್ ಇದೆ ಅಮ್ಮನ ಆಮ್ಚೆ ಫ್ಲೈಟ್ ಸೀದ ನೈಂಚ ತಡೀರ್ತಾನ ಕೈ ಮಸ್ಲಿ ಪೊಸ್ಲಾ ಬೆಳೆ ಇಂತ ಆಮ್ಚೆ ಟ್ಯಾಂಕಿ ಗುಡ್ದಿ ಗಾಣ ಸೊಡ್ತ ಮಾಸ್ಲ್ಯಾಂಗ್ ಬರೋ ಫುಡ್ ಬರೀ ಸೈಜ್ ಜಾತ ಮಸ್ಲೆ ಅವು ಅನೇಕ ಆಪ್ಷನ್ ಸೌನಿ ತೋಡೆ ಪಟ್ಟಿ ಮೋಟೆ ಮೋಟೆ ಏತಾತ ಆಮ್ಚೆ ಫ್ಲೈಟರ್ ಮೋಟೆ ಮೋಟೆ ಏತಾತ ಎಗ್ಗಿ ಟ್ಯಾಂಕ್ ಫುಲ್ ಜಾತಾವ್ ಮಾಗಿರ ಅಮ್ಕ ಕಾಲೆಂಗ್ ಖರ್ಚೆ ಮನ ಸೋಡೋಣ ಆಮಿ ಮಾಗಿರ ಗುಡ ಸ್ವಾತರ್ಸನ್ ಕಡಪ ಸ್ವಾತರ್ಸನ್ ಲೋ ಟ್ಯಾಂಕ್ ಓಪನ್ ಗನ್ ಸೋಣ ಸೋಡ್ಚಿ
3: ನೀವು ಅನೇಕ ಆಪ್ಷನ್ ಏಸತ್ ನಿಂಗೆ ಇತ್ತೆ ಮಾಡ ಕಟ್ಟಿ ಬಂತೆಲ್ಲಕ್ ಟೆಂಪ್ಯಾ ಚಾರ ಸಾರ ಲೆಕ್ಕ ಅರ್ವಿಕ್ತ ನೀವು ತೇ ಕಾಲ ಗೊತ್ತಾಯ್ ತ್ಯಾ ಟಂಕಿ ಕಕ್ಸಜ್ಜ ಟಂಕಿ ಆಗ ಸನ್ಗೆ ಕೆಮಿಕಲ್ ಗಲ್ ಕ್ಲೀನ್ ಕೊನ್ ಸೋಡ ತೂ ಯಾಕ ವಿಸಾರ ಅನಿ ಹೋ ಏಕ್ ಸಂಗ ಸಮಾಧಲೆ
4: ನೀವು ನೀ ಆತ ತೂ ಏಕ್ ಸಂಗ ಒನ್ಯಾಗ ಅನೇ ಕ್ವಶ್ಚನ್ ಆತು ಚಲಾಕಿ ನೀ ತುಮಿ ಇದೆ ಜೌಳ ಕಾಲ ಕರ್ತಾತ್ರೆ
2: ಒನ್ಯ ಸತ್ತು ಸಂತ ದನ್ ಪರಚ ಜೌಣಾಂಕ ಪ್ಲೇಟಿಗೆ ಹಾಕ್ ಕಲ್ತನ ಒನ್ಯ ಮಗ ತು ಜೌಡಾಸ ಕಿತ್ಲೆ ಬರೆ ಆ ಮೂರ್ತಿ ಕಡಿ ಕಿತ್ಲೆ ಬರೆ ಮಸ್ಲೇ ಜವಾನ್ ತುಜೆ ಕಾಯಿ ಬರೆ ಜವಾನ್ ಮೇಳ ನಾವು ಖಾಲಿ ಕಾಲೆ ಏಕ್ ದಿಸ ಮಾಸ ಏಕ್ ದಿಸ ಮಾಸ್ಲಿ ಏಕ್ ದಿಸ ತಂತ್ಯ ಕಡಿ ಊರಲ್ಲಿ ಪೂರ ದಿಸ ರಾಂದ್ಬೋಳಿ ಈ ಮಾಸ್ಲಿ ಮುನಿ ಬರಿ ಮೇಳ್ತಾ ಇವನಿ ಕಾಯಿ ಬರಿ ಮೇಳ ಮಗಿರ್ ಪೋಯ್ರಾವೆ ಅಂಗಡಿ ಕಡೆ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಕಡೆ 200 ರೂಪಾಯಿ ಬರ್ಸಿಚಿ ಮಸ್ಲಿ ವೆಲ್
5: ಹೌದು ಸ್ವಾಮಿ
3: ಕಾಲಕ್ ಸೊರ್ತಾಯ್ ಸೈಬ ತೀನ್ ದಿಸ ವೆಜ್ ಚಾರ್ ದಿಸ ನಾನ್ ವೆಜ್ ಮುನೊಂದು ತೂ ಕಾಲೆ ಸೊರ ಸೊರ್ತ ಶಿಬಿರ ಅಗ್ನಿಗೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನೀ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೇತನ ಇಲ್ಲ ಅಂಬಡೆ ಅನಿ ಸುಕ್ಕಿ ಮಸ್ಲಿ ಬರ್ರಿ ಬರ್ರಿ ಗೊತ್ತ
4: ಒಯ್ರೆ ಅಂಬಡೆ ಅನಿ ಸುಕ್ಕಿ ಮಸ್ಲಿ ಕೊಡಿ ರೇ ಅಂಬೊಡ್ತಿಕ್ ಬರೀ ಸತ್ತಾರೆ
2: ಏಕ ಹೊನಿ ಅನಿದೇರ್ ನಗ್ಗೆಲ್ ಮಿಳ್ಳಾರ ತೋಣಾತೇಕ ಅಂಬಟೆ ಗಳಿಗದ್ ಬಳಿ ಇಲ್ಲ ಲಾಲ್ ಗೀಳ ಗೀಳ ಗೀಳ
3: ಲಾಲ್ ತೂ ಕಾಯ್ನತ್ ಲಭ್ಯ
2: ನೀ ರೇ ಪಲ ಪುರುಸತ ಸಾಯ್ತು
3: ಕಾಲಕ
2: ಪಲ ಅಂಬಡೆ ದಾಡೋಂಗಿ ಬರತಿ ಅಂಬಡೆ ಕೈ ಅಂಬಡೆ
4: ಮೇರೆ ಶಿಬಟ ನೀರೆ ತುಮಿ ಒಯ್ರು ಒತ್ತೇತು ಹಂಗ ಬಳೆ ಟ್ರಾಫಿಕ್ ಪೊಲೀಸ್ ಅಸ್ತಾತ ತಶಿನ್ ತೇ ಟ್ರಾಫಿಕ್ ಪೊಲೀಸ್ ಅಸ್ತಾತ್ರೆ
2: ಹಣ್ಣ ಬಡೆ ಅವನಿ ಹಂಗ ಜನ ತೈ ಬೈರ ಕೊಳ್ಳು ವೇಕಿ ಶಿ ಏ ಸಂಗನ್ ಭಾವಿದನ ಅವನಿ ಓಯ್ರವು साडेअकरांच्या फ्लाईटार मंगलोर थान बुंबई वयता ना म्हणजे फ्लाईट त्याने टेक ऑफ करून देऊन येते असा नाही हा व्यत्यय असा होणी साधारण कुमटा लागी पावला असत नाही उभे रावले मका रावून विचारून पडता ना तुझे हे दाखवी म्हणालो काल लायसन्स लायसन्स बघायचे नसले काम दाखवले दुरचक करता म्हणालो सीधा फ्लाईटच्या फाटल्यान गेलो दुरचक केलो दुरही समासा इंडिकेटर चक केलो समासा हेडलाईट चक केलो पुरा समासा अकरेक पुण्या केलो म्हणालो उठा माडिया म्हणालो साडेअकरांचे फ्लाईट निघी आता काय नाही सांगचे उठा माडलेला सर म्हटले तिथल्यानं सांगितलं नाही साई बोळी मागणे मुन नोकोंड फ्लाईट आणली उठ माडील वा कोड ऐनूर म्हणून ऐनूर फाईन झाले दम्मयांना दम्मय हात पाय धर ना कशी 300 रुपये देऊन सोडले म्हणे अळे होनी मका बाप गई बाप होनी बरो मनीस
3: बाप आणि बरो म्हणून तुवें तू कसं सांगून घ्यायचं
2: अलबटा या संसारावर अमकांच कोणी पाप बरो म्हणून सांगता म्हणून राखूक जायना आम्ही अमकांच पाप अमकांच आम्ही बरो म्हणायचे
4: करेक्ट रे कोणाला गिसार तो गी तो सोलो ते गी ते बारी चोर कोणी बरे म्हणून सांगा ना रे आम्ही बरे
5: म्हणायचे
3: जायत हा तर तू पोलीस फाईन घाले म्हणले नी गे त्यांना पोयसता पळयत तुम्ही भितरल्या वाट्यान वसा जाल्ले
2: तुझे म्हटल्यार आद उडपी पोलीस असा जाल्यार म्हाका उडपी वसोंक आम्ही कलमाडी भितर थांबून किती उर बंकर कट्टे थांबून आम्ही आद हंगा अंबलपाडी थांबून उडपी वसाचे म्हण चितले बटा पोयसतान पळयले जाल्यार तशेंच करता असलो रे एक आले गे म्हटल्या दोळ्या मोडा भितरली पावून रावल्यात हांव वशें वशें करून फ्लायट घेऊन वयताना हांवे एकच बरं बाहेर येले
4: आपरे शिबाटा तू सिरकालो
2: नेंगे मागीर कशे नावे त्यांना हात पायन धरन कशेय करून त्यांना सुदारसून मुखार गेला म्हणे मुखार वेता वेता वेता वेताना साधारण बुंबई लगी लगी पावताना परतून पुना लगी बुंबईच्या पोलिसांनी धरले नी
4: शिबाटा तू सकाळी पुढे कोणाचे मुस्कार पळून गेलो रे
2: तू मेळली जाल्यार म्हणजे तू मुखार मेळ्ळो टी व्ही रिपेरी करसो ना तांच्या लगी उलयले तांकां हांवें म्हजे लायसन्स दाखयले दुरो चॅक केले इंडिकेटर दाखयले हेडलायट दाखयले हरशे पळयले पुरा पळयले जाल्यार तेणी म्हाका फायन मारले न्ही गेले
4: म्हज्या
2: फ्लायटाचे हॉर्न न्हू न्ही
3: फ्लाईटार काम करचे की पंजाबच्या ट्रकार काम करचे
2: ते हॉर्न माझ्या फ्लाईटचे तसेच रे
3: आणि फाईल घालून सांगा रावतात घेतो
2: मागेर घाल गेवनी फ्लाईटचे कामी मग वत घालवणी बारी वैर विश्वास काढू जायना दम बारी दुरो नी गी बारी दुरो त्याचा समय आता शिप झाले फ्लाईट झाले आता नेक्स्ट डे कडे काम करूया म्हणून चिंतला
3: खंचे
2: रेगुलर
4: शिबटा माका एक तुमच्या रेगुलर काम पळे रे
3: अळे वनी येणे येत दोळ मुशार सोडल ना राहिलीच

0: मीज पुरा बऱ्या तरान जालें. येवणी बरें आसलें, सगळें निसंगलें, बारी बरें जालां म्हणून आयकून खुशी जाली.
1: वय वय बारी बरें जाल्लें, ग्रँड जाल्लें.
2: वय वय पुरे पप्पाच जेवलें.
0: येवण सगळें पप्पाचे फेवरेट आसलें.
1: तूं एक काले माय केदळा पळयलें रे कोंकण लोणचें.
0: आसो न्ही आतां अस्थीचें काले करचें. मुजी राजांनी थोड्याच दिसांची उरला, उपरांत म्हाका फाटी मुंबय वचूंक. ताच्या पयलें अस्थीचें विलावरी जाल्यार बारी बरें आसलें.
1: कशेंय जालें न्ही बाबा, आनी एक हप्तो राव, माय कितें म्हणटा म्हणून पळया.
0: तिणें काल म्हणचें, ती कांय म्हणची ना. तिका कित्याक आस्त?
3: वय वय तिका कित्याक आस्त? वेतन व्हरता गे ना न्ही गे?
2: वेतन कोणी व्हरिना गो, मागीर तुमकां काल्याक आस्त? तुमी वेतन व्हरतात गे?
3: आमकां पण भुरगीं बाळां आसात.
2: भुरगीं म्हाकाय आसात.
4: तुजी केवो गे राव सायबिणी?
3: अळे तूं हे वगे राव तुमच आमकां कोण शक लुटून गेला आनी वगे रावल्यार कट्टी मात.
2: कोणाच्या नशिबान कितें बरयलां म्हणून ती सायबीन जाणा.
0: नॉर्बटा आमी बरो वकील धर न, आस्त वांटेकर घेया.
1: वांटे करून काले आसात बाबा, तीन वांटे करचे. एक वांटो म्हाका, एक वांटो तुका, आनी एक आल्बर्टाक.
4: आनी शिबटाक ताका कांय ना गे?
0: ताका कित्याक? तो काय आमचो भाव गे, तो पप्पा मायचो पोसको. पप्पान ताका पोसलो, शिकत दिलो, एक मुनशा बरी केलो. नाजर खंय तरी बी पासून आसतो कोण ना.
2: काले म्हळे रे पोसको जागृतेन उलय. ताका पोसको म्हळ्यार हांव कोण म्हळ्यार विसरो नसो न. कितें म्हळे रे पोसको? आयकले तुमी ते एक जाण पोतू म्हज्या गर्भान जाल मारल्यात रे, पूण तुमचो पप्पा थंय 2 महिने हुशार नासतना अस्पत्रांत जाल्लो. ताका दोळ्यान दोळून दीस रात म्हूण चाकरी केल्ली. तुमी न्हय रे त्या पोसक्या शिबाटान, आनी ताका पोसको पोसको म्हणटात गे.
0: आसूं दी, ताणी पोसको म्हणल्या तर हांव कांय ल्हान जाता गे, आनी हांव कांय अनाथ जाता गे. धटो तुमी एक ना एक दीस कोणी दुसरी न्ही गरजेंस एक ना एक दीस तुमी म्हाका पोसको म्हणटात म्हणून म्हज्या पप्पा मायक बरें गळीत आसलें. आनी त्या देखून म्हज्या पप्पा आनी मायन म्हज्या पयल्या कुंभकाराच्या दिसा दनपारां जेवण जातात, सगळीं सयरी वेतात, म्हाका एक देगेन आपोवन व्हरून म्हज्या मायन आनी पप्पान म्हाका सांगलें. पुता शिबटा तूं आमचो पूत न्ही, तुका कोणेंगी एक क्रिस्ती कुटुंबांत आपुरबायेची क्रिस्ती कुटुंबांत नाडल्या जोड्यांनी तांकां पोसूंक साद नातल्या वेळार तुका व्हरून ह्या कोवेंतांत सिस्टरी लागीं दिल्ले. सिस्टर आमकां ह्या भुरग्याक पोसूंक जायना, आमकांच जेवंक ना, आनी ह्या धाकट्या भुरग्याक आमी खंयत जेवंक दिवचे. कोणीय एक बरें कुटुंब आसल्यार ह्या भुरग्याक तांच्या हातांत दिया. बरें करून एक क्रिस्ती कुटुंब जियोवन दी म्हणून म्हज्या पप्पान आनी मायन आमच्या सिस्टराच्या कोवेंतांत व्हरून त्या सिस्टराच्या वडिला लागीं दिल्ले. आनी पप्पा आमचो आयतारा दीस सकाळीं मिसा गेल्ल्या तळा त्या सिस्टरीन पप्पाक आपोवन सांगलें, लोरेबा एक क्रिस्तांवचो भुरगो धाकटो आसा, ताका ताज्या पप्पा मायक पोसूंक तांक ना. कोणी एक बरी कुटुंब आसल्यार तांकां एक दिया, ह्या भुरग्याक एक बरें करून पळोवन दी म्हणून. त्या वेळार म्हज्या पप्पान यस लोरेबान सांगिल्लें, कोणाकय नाका सिस्टर, हांवच म्हज्या भुरग्याक पळयता म्हणून. आनी पप्पान म्हाका त्या म्हज्या पयल्या कुंभकारा दीस सांगिल्लें, जेजू तुज्या काळजांत येयला शिबाट, पूण आयज ह्या वर्त्या दिसा तुका एक बारी बेजारायेचे विशय सांगता म्हणून. पूण हांवें पप्पाक आनी मायेंक सांगलें, तुमी म्हाका ह्या क्रिस्ती कुटुंबांत जल्मोंक ना तरी एक वाडोवन बरें एक क्रिस्ती कुटुंबांत जियोवचें भाग केलां. त्या देखून हांव तुमकां सदांच सुरणी जाता म्हणटा आसतना म्हज्या पप्पान सांगिल्लें, तुवें कांय खंत करची नाका, हांव आनी माय जिवंत आसता पर्यंत तुका बरें करून पळयता म्हणून. आनी पप्पान सांगलें, कोणी परकी सांगची नात, एक ना एक दीस तुज्या कुटुंबाचींत तुका तुजी भाव भयणींत सांगता येत तुका म्हण सांगलें. आनी हें खरें जालें न्ही, म्हाका कांय बेजार ना न्ही धाडटो. ताज्या की वरते तुमी म्हाका उतरां सुटाना. पप्पाचे फेवरेट, पप्पाचे फेवरेट, पप्पाचे फेवरेट कितें धाडट पप्पाचे फेवरेट? कळीत आसा की तुमकां पप्पाचे फेवरेट कितें म्हणून? घोत्ता आसा की तुमकां आपल्या कुटुंबांत जल्मोन वाडोवन प्रायेक भरता आसतना आपल्या पती संगात सक्रमेन जोडलेली ती तिची पतीण, ती आमची माय, ती पप्पाची फेवरेट. 4 जाणां भुरग्यांक वाढून वागून बरे शिकाप देऊन आपल्या गोवाक आणि आपल्या घरदार सांभाळलेली ती तिची पत्नी ती बाप्पाची फेवरेट. आम्ही चार जणा भुरगी पप्पाची एक मूठ असल्या भाषेन आम्ही पप्पाची फेवरेट. आम्ही चार जणा भुरगी ते का जणा सुनाक आपल्या दुवा सारखं मोग देऊन पळयतलो ते का जणा सुनो ती बाप्पाची फेवरेट. मणकासारखी धाकटुल्या नात्रा संगता खेळतलो त्याची उतार प्राय विसरतलो ती धाकटुली नात्रा ती बाप्पाची फेवरेट. मुनिसके दोय वाटलो जाऊ दे जलमाता मरता पर्यंत बाप्पा संतान साहेबीचे देव टेम्पलाक मिश्र जराक रीतीरेक वेतलो ती संतान साहेबीचे देव टेम्पल ती बाप्पाची फेवरेट. त्या देव टेम्पला भीतर हर एक लय रिकता हर एक लय वेता मागता तरी मीस भेटवचे केवल या जगान मात्र पात्र पण मात्र तो विनर बाप्पाचो फेवरेट. कोमेंटाची सिस्टर आपल्या माय बाप कुटुंबांना सगळ्यांक सांडून आपलं जीवनंत त्याग करणं स्वामी जेजू ख्रिस्ता खातीर समर्पण कोमेंटांत दिवची निस्वार्थ सेवा आमची धार्मिक भयणी सिस्टर ती बाप्पाची फेवरेट. दुकरा मास फेवरेट मासली फेवरेट आणि किती फेवरेट आणि किती फेवरेट नाही जाटो तुम्ही त्या का जाणार तुझ्या बाप्पाची खुद्द भुरगी जाऊन तुमच्या बाप्पाचे फेवरेट काय म्हणून समजावून घेऊ तुम्ही पाठी उरल्यात निघे.
2: तुम्ही केदार पप्पाचे फेवरेट पप्पाचे फेवरेट म्हणतात रे चार जण भुरगे पायपी पप्पाचं फेवरेट वो शिपाट रे शिपाट
0: माय तसे म्हणा ना काय पप्पा का मी चारही जण भुरगी फेवरेट पप्पाची एक मोठ असल्या भाषेन पप्पा कोणाकी वयर सकल कणपणे इकतले कार पळतो चारही जण भुरगी बाप्पाची फेवरेट. तू रडा ना काय माय तू कित्याक रडताय काय लक्कंद करताय तू
4: माय कशी असाय तू
2: असा पुता बरी असा
4: बेसाव दे माय
2: देवाचे बेसाव पुता.
4: आणि तुम्ही सगळे कसे असात
0: आम्ही बरे असा
4: बरे असा माय तुझ्या येजमानान केलं वील हा हाडून आयल्या सरल्या एका महिन्या उपरांत हे वील तुमका वाचून सांगूक ताणे म्हाका सांगले ताणे बरेले ह्या विला प्रकार तुमचो सगळो मेळून आसल्या चार एकर जाग्यांत 50 सेंस गिलबटक 50 सेंस आलबटक आणि 50 सेंस रॉबटक गादे आणि गराडी मेळून 50 सेंस मायचे नवर आणि तुमका सगळ्यांकी तांतू राव हक्क असा. आणि उरलो 2 एकर जागो आमच्या कोवेंताच्या सिस्टरांक दान जाऊन दिला आणि हे येदोळस साब रेजिस्ट्रारच्या ऑफिसांत रेजिस्ट्रार केला आणि पळया ताची ही दस्तावेजां.
5: हे काल नवे साव हजी म्हाका खबर ना
1: म्हाकाय काय समजना मो अरे आंतू आलबटाची मायची आणि शिपटाची सिग्नेचर असा मो
4: वय गेल्या त्या वर्षा पप्पा बरोवन वतल्या वेळार कोणी पप्पाची साखरी केली ना फकत शिबटान मात्र 2 महिने दीस रात लेखी नसताना पप्पाची सेवा केली. म्हाकाय म्हज्या कामा निमती आस्पत्रे घोसंक जाले ना पप्पा बरो जावन घरा येतात आपणाची आस्त पुरा वांटे करूंक निर्धार घेतलो. आमकां तेगी जाणा की इल्ले इल्लेशे गादे देऊन उरले पुरा शिबटाच्या नांवार करूंक निर्धार केलो पूण शिबटान पप्पा लागी विनंती केली आपणाक एक कुडकोई जागो नका तुम्ही म्हाका जिवीताचे भाग दिला बरे करून पोसला वाडयला वागयला म्हाका तुम्ही जाग्या रुपार कितें दिवंक आसा ते आपणाक बिलकूल नाका. पप्पान शिबटाचे बरे मान पळयलो ताका दिवंक ती चिंतिल्लो जागो कोवेंताक गिफ्ट डीड करून दिलो.
5: कितें पप्पा अशें करत म्हण हांवें चिंतकच ना.
1: हांवें चिंतू ना पप्पा
0: पप्पा एक उतर केदाळ संपतलो भुरग्या बाळांक म्हणून आस्त बदीक करून दवरून असो बघार भुरगींत आपले आस्त जावच्या बसत तांकां बरें करून शिकाप देऊन वाडून वागयचे म्हणून तशेंच जालें
4: बरें माय हांव येता.

0: माय तुमच्या जागाची खबर म्हाका मेळ्ळी. आयकून म्हाका मस्त बेजार जाले. बरोल्ल्या घरचो येजमान लॉरी आबान आपल्या आस्तींतलो समा अर्दो वांटो आमच्या कोयताक दान जावन दिला ते आयकून म्हाका मजेस्स लज दिसली. आतां पळया म्हजी भुरगीं युरोपान शिकतात, कोण कोणाकी फाटी येवन आंगार होवंक नाका. तरी आस्त बदीक कोणा लागून पिरमोत लॉरियाप सदां न्हीत म्हणल्या बरें म्हज्या लागीं परत येतालो. आपणाक चलून वचूंक रस्त्याक इल्लीशी वाट दी म्हणून आमच्या विकारां सयत म्हाका जायते समजयलें. पूण म्हजो अहंकार म्हाका अशें करूंक सोडिना जालो. लॉरियापाचें हें बरें मन पळोवन एक क्रिस्तांव जावन लोकां मुखार रस्त्यार चलून वचूंक म्हाका म्हजीच लज दिसता. आनी हो मानेस्त भांगरा मोलाचो रस्त्या देगेचो जागो कोवेताक धान जावन दिता. माय म्हजी सूख जाली. हांवें तुमकां सर्वांक जायतें दुखयलां, साध्य तर म्हाका माफ कर. माय माफ कर म्हाका. आनी तुमकां म्हज्या घरांत हांव तुमच्या घरा येवंक चलोवन कित्याक व्हडली गाडी येवच्या तितलो जागो रस्त्याक हांव धान जावन दिता. आनी मुखार हांव ह्या आस्तीक लब्धना आमच्या विगारा लागीं वचून चयता माफी मागता.
1: स्मार्ट खंय आसा साहेबा तूं?
2: म्हाका सुद्दां लागलो एक
1: हो कोण तुका घेवन केदार येता आनी तूं ताका पयशे दिवन धाडटाय.
2: ओगे वो कलमपूर सरस्वती आर्ट्स असो ड्रामा कुस्तुरबड्याक दितलो. हाजे लागीं तो नवे नेवी कॅप्टनाचे फ्लायट कॅप्टनाचे उस्तुरबड्याक हाडचे आनी घालचे. पप्पाक एक बारी अशें आसलें एक शिप्पार काम करीचें म्हणून व्हडले व्हडले मनशा कडेन पप्पान बिरमोत सुमार जाणां कडेन विनंती केली. तें काम दिसना म्हज्या नशिबाक. मागीर काय करचें पप्पाच्याक एक पप्पाक एक खुशी करया म्हणून तशें फ्लायट कॅप्टनाचे नेवी ऑफिसराचे उस्तुरबड्याक हाडून घालचे.
3: हांवें
2: घेवन हांवें मलपे बटीर मासली
3: दळोवचें.
2: तशें जेसूचे शीस आसात न्ही सिमाव पेद्रो मासली पाकतले तशें जावं एक पागी. हांवें गोंड दर्याक मासली दवरूंक वयचे. 12 दिसांक बोट वयता आमची. एक दीस गेले 12 दिसां उपरांत येवचे. हांगा येताना मात्र पुल्ल भाशान येवचे.
3: तर म्हाका एक
2: बटेर काम जाय
3: नाका तुमच्या दोणीर काम पळोवचे नाका रे.
4: आनी तुका दोणीरी काम जाय, शिपरी काम जाय, आनी तुका रेलरी काम जाय. येणे उलयताना म्हाका भयंकर दुबो असो.
3: नेमी हांगा येताना मात बारी पश जावन येतालो न्ही तशें हांवें सत म्हण चिंतले रे.
5: कितेंय जावं दी आमच्या पप्पान आज आमकां ह्या समाजान 4 जाणांनी गौरव दिवन घेत आसलें म्हत्वाचें काम केलां. पप्पाच्या खुशेक आमी खालती मान घालया. माय म्हाका बक्षी माय, हांवें तुका मस्त दुखयलां. म्हाकाय बक्षी माय शिबटा. म्हजे तो कितेंय चूक जालें जाल्यार म्हाका बक्षी
6: शिबटा. म्हाकाय बक्षी आमी मोगांची येवया न्ही म्हाका
2: जायत जायत ना.
7: ಹಲೋ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿ ಒಟ್ಟು 11 ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಒಂದು ಊಟಕ್ಕೆ 2 ಶೇರು ಅಕ್ಕಿ ಮತ್ತೆ 4 ಕೆಜಿ ಬಂಗುಡೆ ಸಾಕಾಗುದಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಯಜಮಾನರು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸೋಂಟೆ ಬಂಗುಡೆ ತಂದಿದ್ದಾರೆ.
2: ಅದು ನಾನು ತಂದದ್ದು.
7: ಇವರೆಲ್ಲ ಉಂಟಲ್ಲ ಬುಳುಕು ಬುಳುಕು ಮಾಡಿ ನಿಂಗಿದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಮಂಡೆ ಮಾತ್ರ ಶಿಮ್ಟಿ ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ.